काय परमे भूला आवे जाय सतगुर सेवै सो जन बूझै हमे मारे तां दर सूझै एक सते सब दूजा हुआ एको वरतै अवर ना बिया दूजे तेजे एको जाने गुर कै शब्द हर दर निशाने सतगुर भेटे ता

सेवक रह सरनाई, आपे बख्शे दे वड्याई, किससे ऊपर नाही कोए, कौन डरे, डर किसका हो।

शब्द भतीजै अलख अपेवा भगतां का गुणकारी करता बख्श लए वडियाई हे देंदे तोहट न आवै साची लै लै मुकर पौंदे काची मूल न बूझ साच नारी जह दूजै भरम भलाई हे गुरमुख जाग रहे दिन राती साचे की लेव गुरमत जाती

तुद पावां, भाए भगत साचे गुण गावां, तुद पाणे तू पावह करते, आपे रसन रसाईंदा, सोहन भगत प्रभु दरबारी, मुक्त भए हर दास तुम्हारी, आप गुआए तेरे रंग राते, अन दिन नाम त्याईंदा।

तिस जन की है साची बाणी, गुर कै शब्द जग माहे समाणी, चहो जुग पसरी साची सोए, नाम रत्ता जन प्रगट होए, एक साचे शब्द रहे लिव लाए, से जन साचे साचे पाए, साच त्याइन देख हजूर, संत जना की पग पंकज तूर, एको करता अवर न कोए, गुर शब्दी में लावा होए, जिन साच सेवया तिन रस पाया, नानक सहजे नाम समाया, बसंत महला तीजा, भगत करह जन देख हजूर, संत जना की पग पंकज तूर, हर सेती सद रह लिव लाई, पूरे सतगुर